101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 अर्थात 15 मे 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:57 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या सभेस आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अनावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयंत केजकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील मंजिरी सरदेशमुख यांचं गीत आणि संगीत जयंत केजकर यांचंच आहे.

जयंत केतकर यांचा स्वर आणि संगीत होतं आणि गीतरचना मंजिरी सरदेशमुख यांची. श्रोत्यांना भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेला संतदास गणू महाराजांचा अभंग, संगीत राम किनकर यांचं.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत दासगणू महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत राम किनकर यांचं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर विठ्ठल शिंदे यांच्या संगीत निर्देशनात राम उगवावकर यांचं गीत ऐकूया. संगीत स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राम उगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत विठ्ठल शिंदे यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्ती गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राणे वर्मा यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची भक्तीरचना, संगीत सी रामचंद्र यांचं.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण गीत ऐकलत. गीतकार होते गदी माडगुळकर आणि संगीत सी रामचंद्र यांचं. श्रोत्यांनो, या देशभक्तीपर गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सहा वाजून 40 मिनिटांनी विचारपुष्प या कार्यक्रमात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं असेल आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55.

सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. नाट्यसंगीत सकाळी 7:40 सकाळी 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 8:15 मॉर्निंग न्यूज 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 आरोग्य संवाद या कार्यक्रमात त्वचा रोगांची सर्वसमावेशक काळजी याविषयी डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. भाग दुसरा या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. गीतगंगा या कार्यक्रमात फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा आनंद आपण घ्या सकाळी 10:30. सकाळी 11 स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम संवादक नितीन भट आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो असे असतील आमचे आजचे कार्यक्रम.

आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 16 मे 2026 शनिवार सकाळी 6:05 भक्तिगीता आपण ऐकू शकाल. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात स्मृती याविषयी भारद्वाज देशपांडे यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. आरोग्यम

संपदा 6:45 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:25 आम्ही सहक्षेपित करू. मिश्र संगीत सकाळी 7:40 सकाळी 8 स्मृतीगाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं आनंद महाराज यांचं मनोगत आपण ऐकू शकाल. सकाळी 10 कार्यक्रम ज्ञानामृत, संकलन अजय घरडे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा या कार्यक्रमात मराठी गीत आपण ऐकू शकाल. स्मृतिगंध हा कार्यक्रम सकाळी 11 आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल.

दुपारी 1 वाजेपासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। तर श्रोत्यांनो, असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम। कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत। ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz वर।

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:40 झाले आहेत. विचार पुष्पक या कार्यक्रमात आता ऐकूया लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणी आणि सामर्थ्यशाली लेखणीतून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात घराघरात पोहोचवणारे लोकशाहीर म्हणजे वामनदादा कर्डक. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार हा त्यांचा जणू श्वासच होता. हे विचार प्रसारित करून समाजात जागृती करण्याचं काम त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देणाऱ्या वामनदादांनी त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि विचारांवर 10,000+ अधिक गीतं लिहिली आहेत. वाट फुलेंची सोडून, आंबेडकरांना तोडून, चालताच इयाचं नाय, तुला चालताच इयाचं नाय, असं म्हणणारे वामनदादा म्हणजे आंबेडकरांचं जीवन आणि चारित्र्य नितळपणे शब्दांच्या माध्यमातून मांडणारे कवी होते. दीनदलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. त्याचं नेमक्या शब्दात वर्णन करताना वामनदादा म्हणतात, गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामात होती, तोडलीच माझी गुलामीची बेडी, अशी झुंजणारी तुझी जात होती. बाबासाहेबांनी आपलं सारं आयुष्य पददलितांच्या उद्धारासाठी वेचलं. त्यांच्या लढ्यामुळंच गावकुसाबाहेर अडगळीत पडलेल्या माणसाच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. त्यांच्या भविष्याला सुखाची पालवी फुटली. हे सत्य मांडताना वामनदादा लिहितात, जरी संकटाची काळ रात होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तुझी तेवण्या

ची सुरुवात होती प्रकाशात माझी पिढी नात होती. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं समाज संघटन न झाल्याचं पाहून वाटणारी खंत वामनदादा परखडपणे मांडतात. जेथे समाज सारा एक रूप आहे तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे, असं समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं गीत लिहून समाज जागृतीचं काम वामनदादांनी केलं. आपली कविता लिहिण्यामागची भूमिका सांगताना वामनदादा म्हणतात, मी जिथं जन्मलो, ज्या मातीत वाढलो आणि ज्या अन्यायाखाली भरडला गेलो त्याची मला आठवण आहे. ती कैफियत मी शब्दात मांडतो. समाज जागृतीसाठी आणि पददलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला हाच विचार होता जो वामनदादा आयुष्यभर जगले. वामनदादांची गीतं म्हणजे सामान्य लोकांची बोली आहे, लोकांचा आवाज आहे. त्यांची गीतं म्हणजे सामान्य लोकांच्या डोळ्यातील अंगार आहे किंवा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे. एकीकडे तो जल्लोष आहे तर दुसरीकडे उपेक्षितांच्या मनातील ठासून भरलेल्या वेदनेचा हुंकार आहे. एका ज्ञानज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती, अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं भीमजन्माचं महत्व अधोरेखित करणारं वामनदादांचं गीत आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणागीत ठरलं. आजही हे गाणं चळवळीतील कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ देतं. सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो, अशी समतेची शिकवण देणारी गीतं लिहून वामनदादांनी समाज जागृतीचं काम हयातभर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक विषयाची मांडणी माणूस केंद्रस्थानी ठेवून करतात. याच माणसाच्या हितासाठी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे वामनदादा माणसाच्या समानतेचं गाणं गातात. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, एकाने हसावे लाखाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे. या ओळी पाहिल्यास बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सामाजिक समतेचं सूत्र जेवढं वामनदादांना उमगलं तेवढं कुणालाच कळलं नाही असं म्हणावं लागेल.

विचार पुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांना सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धन संपदा आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती

0: नंतर म्हणजेच मिनोपॉज नंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसू व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसू झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियम ची तपासणी ही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषत अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पती युक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुकी अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार.
1: श्रोते, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्ग विषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघु नाटिका ऐकणार आहोत. या लघु नाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषी पंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघु नाटिका. या लघु नाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी.
2: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
3: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
2: बर,
3: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
2: काय सांगता.
3: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
2: हो,
3: अव सारं पीक सुकायला लागली.
2: खरंच बघ,
3: काय करू काय नाही मला काय बी कळण बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. मॅडम पण तुम्ही कोण म्हणावं.
2: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
3: काय म्हणता.
2: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
3: बरं बरं.
2: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
3: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय.

0: म्हणजे असं होते का, वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का? बरं सांगा बरं.
1: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
0: आता ग बया, म्हणजे हे समजा नीट काय आहे काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडेल की?
1: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते ऐका. कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे, सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
0: बरं
1: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना, ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी.
0: अशी
1: तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
0: आता ग बया, म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविलं ना, तसं म्हणता होय.
1: खरंच?
0: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत.
1: वा वा वा,
0: म्हणजे कसं बचत बी होती असं बी म्हणली बघ मला.
1: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का?
0: अव तुम्ही म्हणता तसं मला समजा पटतय. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येत आहे?
1: यासाठी की नाही, तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
0: बरोबर.
1: आणि तुम्ही जर अर्ज केला ना, तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
0: असं होय? म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का? काय
1: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
0: काय म्हणता वा,
1: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
0: बरं बरं बरं,
1: बघा बरं किती छान आहे का नाही? आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही, आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
0: असं होय? म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकट चीज भेटायली होय की ना?
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ही समजे गोष्ट की नाही, माझ्या धन्याला सांगते बरं का?
1: होय होय सांगा सांगा.
0: ते अर्ज बी करतील की?
1: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी?
0: अहो 100%. म्हणजे कसं आहे, मला बचतच बचत पाहिजे की नाही?
1: चला निघते आता मी.
0: म्हणजे ह्या कृषी पंपाचा, ह्या सौर पंपाचा जर मी वापर केला, म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
1: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं, विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना, त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
0: नक्कीच.
1: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का?
0: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

जगातील पहिल्या मशीन गन बंदूकचं पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतलं 15 मे 1718 मध्ये. 15 मे 1811 मध्ये पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळालं. सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपूर्वी दिसणाऱ्या बेलीज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केलं. मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेझी या शोमधून पहिल्यांदा प्रसारित केलं गेलं 15 मे 1928 मध्ये. 15 मे 1935 मध्ये मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली. पंधरा मे 1961 मध्ये पुण्याच्या चतुश्रृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री

गुलाम हसन भट यांच्यासह 5 जण ठार 15 मे 2000 मध्ये. थॉमस कप. भारत पहिल्यांदा थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला 15 मे 2022 मध्ये. भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी पदभार स्वीकारला 15 मे 2022 मध्ये. भारतीय तत्ववेत्ते आणि लेखक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 15 मे 1817 मध्ये झाला. नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियर क्युरी यांचा जन्म 15 मे 1859 मध्ये झाला. साहित्य मीमांसक कवी आणि विचारवंत रा श्री जोग यांचा जन्म 15 मे 1903 मध्ये झाला. क्रांतिकारक वासुदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907 मध्ये झाला. अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म 15 मे 1967 मध्ये झाला. भारतीय अभिनेते तथागत मुखर्जी यांचा जन्म 15 मे 1985 मध्ये झाला.

संत जनाबाई यांचं निधन 15 मे 1350 मध्ये झालं. स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचं निधन 15 मे 1993 मध्ये झालं. मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचं निधन 15 मे 1729 मध्ये झालं. जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन 15 मे 1994 मध्ये झालं. चित्रकार आणि कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी सरदार यांचं निधन 15 मे 1994 मध्ये झालं. जुन्या काळातील चित्रपट आणि नाट्य अभिनेते सज्जन यांचं निधन 15 मे 2000 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सकाळचे 7 वाजले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर

0: वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर। अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला, त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया। हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो आपण एका
1: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 11 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: ಅತಿಮೂಲ್ಯ ವರ.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात

करण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणी साठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये PNG प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं। पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं। रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त

0: लाख बीज गोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपचे डॉक्टर प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांची ही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेह, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली, जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईलवर सुद्धा. ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ माँसाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 MHz श्रोत्यांना 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करीत आहोत.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
1: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 ला मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टर मध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला, आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले

0: दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो एका सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. पण हे संकट आत्ता मध्ये युएसनी आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. ते त्यांनी आधी 2032 साठी क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 मध्ये पूर्ण करणार असं सांगायचं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशन मध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन होतात. वी आर अ लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, सगळ्या जे फ्लाईटचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीमवर IoT वर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःच क्वांटम कम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळामध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार, त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाहीये, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर हे क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होतो.
1: नक्कीच सर, या पुढील काळात म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युअली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलत. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडेसं फिक्स ठेवलंय आणि थोडेसे अजाईल ठेवलं.
1: तर आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप किंवा सस्टेनेबल स्टार्टअप यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलार मध्ये भरपूर इनोव्हेशन होतात. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो जे सगळं त्याच्यावर हिट असेल, ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजन साठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच

टू अनरिस्ट कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायच, तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलो. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे, लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं.

0: स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहित नाही. या दोघांचा समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर. सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते 2-3 देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या CEO भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, ज्या मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी जर काय म्हणता येईल इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते. डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असतात, प्राइसिंग असतात, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे. सर, आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रच नाही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होत, काही वर्षात होत आहे. तर ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर ह्या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं

0: पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशन साठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ऍक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळची 7:40 झाली आहेत. श्रोत्यांनो आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत.

वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारवेकर यांचं नाट्यपद आत्ताच आपण ऐकलत. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया बकुळ पंडित यांच्या स्वरात शांता शेळके यांचं नाट्यपद. संगीत परत एकदा पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक हे बंध रेशमाची.

एकच प्याला या नाटकातील व्ही एस गुर्जर यांचं नाट्यपद आपण आत्ताच ऐकलत. स्वर पंडित कुमार गंधर्व यांचा होता. श्रोत्यांनो, मृच्छकटिक या नाटकासाठी आता ऐकूया प्रभाकर कारेकर यांना आणि नाट्यपद गोपाळ बल्लाळ देव यांचं.

मृच्छकटिकिया नाटकातील प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद आपण ऐकलं.

मत्स्यगंधा या नाटकातील नाट्यपद आपण ऐकत आहात. रामदास कामत यांच्या स्वरात वसंत कानेटकर यांची ही रचना आहे आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

मत्स्यगंधा या नाटकातील रामदास कामत यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. श्रोत्यांनो, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करण्यात येतील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: Storms, hailstorms pummel UP, at least 104 dead. The Hindu, in its editorial titled Cooling Doctrine, writes that access to safe indoor temperatures must be a public health entitlement. What India needs is something larger and more ambitious, a national cooling doctrine, a scalable framework that treats sustained access to safe indoor temperatures as a public health entitlement to be guaranteed. And finally, the Tribune writes about 61-year-old Narinder Kaur, who scored 77% in the Punjab School Education Board Class 10 Open School Examination after she was encouraged by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Sarah.
1: Thanks, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a six-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52kg category in Santa World Cup in Macau. That's all in morning news. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 6 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण पदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज UAE मध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ॲट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं

लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्ती इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. या दरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी NEET परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुसची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांधा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग इनगा इनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचा सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं.

0: उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरीत तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे. नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशा वेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीन मध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
3: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारीस तू? ठेव बरं तू आता.
4: 1 मिनिट आई, गेम सांगतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट

0: मध्ये मला मदत कर म्हणून तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
1: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
0: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
1: अरे ताईला सांग ना तुझ्या.
0: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
2: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
0: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट. आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर.
2: अरे बापरे, लाईट पण गेली वाटत, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
1: बर झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणाव बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
0: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्त पैकी.
0: आजी तू लहानपणी काय करायची ग? तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
0: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मज्जा करायचो.
2: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाई खाल्लाय आम्ही.
0: हो बाबा खरंच.
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
0: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
2: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत, आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
0: खरंच गंमत येते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
2: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
0: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
2: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
1: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
0: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया, कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
1: हो
2: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरा सारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल, याविषयी बोलताना

0: बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
1: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असेल ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं. त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाहीये. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, असे आम्ही बरेच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना, त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालक धर्म काय, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
0: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही

0: कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं, त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एम ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
1: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होते. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
0: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथे वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेताय तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
0: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झालीये, ते ऐकून तिलाही बरं वाटत. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
0: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
4: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली, म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो, ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही, मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
0: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
5: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच. परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीन पेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो. हे खरं म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात.

0: हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत. आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील. आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो. तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादर करते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रानं अमरावती केंद्रानं सहक्षेपित केला. 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजले आहेत.
3: बदला बदला, सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99606-55381.
6: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
7: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
6: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही परत सहक्षेपित करीत आहोत.

0: जो आप कह रहे हैं कि आज जीने की तमन्ना है, मरने का इरादा है, तो आपको ये भी नहीं फिक्र है कि आप मर जाएं तो मर जाएं। गाते गाते आप इस दीवार से जाती हैं, जंप कर जाती हैं। मैंने कहा गोल्डी ये क्या ज्यादती है भाई, भाग रही हूँ और जंप भी कर रही हूँ, गा भी रही हूँ, मूड भी और एक्सप्रेशन भी सही है, ये कैसे हो सकता है। खैर बड़े टेंशन में वो शॉट किया मैंने, शुक्र है गिरी नहीं।
1: ऐसी बेबी
2: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून 101.5 MHz वर। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। श्रोत्यांनो, आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
2: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोत्यांनो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आता प्रसारित करीत आहोत त्वचा रोगांची सर्वसमावेशक काळजी, दैनंदिन जीवन ते उन्हाळ्यातील विशेष समस्या या विषयावर डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
6: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
2: श्रोत्यांनो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात उन्हाळ्यातील त्वचा रोग या विषयावर डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांच्याशी अजय घरडे यांनी साधलेला संवाद। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
7: नमस्कार श्रोते हो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात मी अजय घरडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या दुसऱ्या भागात आपल्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मॅडम, दुसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत, नमस्कार।
8: थँक्यू सो मच।
7: मॅडम, आपण काल भरपूर साऱ्या प्रश्नांवर चर्चा केली आणि त्यावर खूप चांगल्या पद्धतीने आपण उपाय आणि उपचार सांगितले, काय करू नये, घरी काय करावे आणि घराबाहेर किंवा डॉक्टरांचा सल्ला कसा घ्यावा अशा अनेक प्रश्नांना आपण समोर गेले, आमच्या प्रश्नांच्या उत्तर अगदी श्रोत्यांपर्यंत पोहोचवले कमी वेळात। मॅडम, पुढचा माझा असा प्रश्न आहे, सोशल मीडियावर खूप काय म्हणतात त्याला असा पूर आलाय, महापूर आलेला आहे, तो सोशल मीडिया सुपरस्टार असतो, स्टार असतो आणि मग कुठलं तरी एक प्रोडक्ट घेऊन येतो आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर युट्यूबवर ते प्रोडक्ट दाखवतो की बाबा हे मी यूज केलेलं आहे आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत ते लगेचच ते प्रोडक्ट त्याच्या बायोमधून लिंक करतो आणि तो बाय करायला म्हणजे विकत घेतो आणि युज करायला सुरुवात, हे कितपत योग्य आहे?
8: प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी,
7: बरोबर,
8: आणि प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळ्या आहे ना। हे तुमचं डर्मेटोलॉजिस्ट सांगू शकते की तुमची स्किन टाईप काय आहे आणि तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे ना। जेव्हा तुम्ही डर्मेटोलॉजिस्टशी बोलता तर ते 1-to-1 तुम्हाला क्वेश्चन्स करतात की तुमची स्किन कशी असते, तेव्हा कशी होते, हे लावल्यावर कसं वाटते तुम्हाला, हायड्रेटेड किती असते तुमचे, तुमचं कसं एक्सपोजर आहे उन्हात, तुमचं दिवसाचं कसं दैनंदिन आहे की तुम्ही किती वाजता जाता, किती वाजता झोपता, किती, तर त्यावरून डर्मेटोलॉजिस्ट तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतो,
7: है
8: ना। तुमच्या स्किन टाईप वरून तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतो, तुमच्या स्किनला बघून प्रिस्क्राईब करत असतो, है ना। तर हे जे इन्फ्लुएन्स मध्ये येतात ते तर रॉंगच आहे। प्लस इन्स्टंट ग्लो साठी जे लोक करत असतात ते तर टोटली रॉंग आहे। इन्स्टंट ग्लो नावाची गोष्ट असत नाही। फेअरनेस सोप्स तर बिलकुलच नसतात, फेअरनेस फेस वॉशेस पण नसतात, कुठल्याच फेस वॉशनी तुम्हाला फेअरनेस येऊ नाही शकत। थोडं टॅनिंग निघू शकतं पण ते फेस वॉशेसनी नाही होऊ शकत, ते क्रीम्सनी होऊ शकतं आणि जे तुम्हाला डर्मेटलो

0: चार्जेस देतील. प्लस तुमची स्किन किती सेन्सिटिव्ह आहे हे बघून पण डर्मेटॉलॉजिस्ट तुम्हाला प्रिस्क्राईब करत असतात. तर त्यामुळे तुम्ही नेहमी हे यूज करण्याच्या आधी डर्मेटॉलॉजिस्टला कन्सल्ट करावं, आपली स्किन टाईप जाणून घ्यावी आणि मगच तुम्ही कुठलं प्रोडक्ट यूज करावं.
1: अगदी बरोबर, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याचं कारण असं आहे की ते प्रोडक्ट तुमच्या स्किनला सूट होते की नाही हे फक्त डर्मेटॉलॉजिस्ट सांगू शकते. म्हणून त्वचारोग तज्ज्ञांना आपण भेट द्यावी हे त्यांचं आग्रहाचं निवेदन आहे या ठिकाणी. आणि मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सध्या केस गळती किंवा हेअरफॉल आणि टाळूवरील

0: डर्मटॉलॉजी सांगू शकते, म्हणून त्वचा रोग तज्ज्ञांना आपण भेट द्यावी हे त्यांचं आग्रहाचं निवेदन आहे या ठिकाणी. आणि मॅडम माझा पुढचा प्रश्न असा की सध्या केस गळती किंवा हेअर फॉल आणि टाळूवरील ज्या काही समस्या आहेत यामागचे मुख्य कारण काय आहेत?
1: सध्या हेअर फॉल खूप कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये. तर हेअर फॉलचे खूप सारे कारणं आहेत. मेन रिझन आहे एनिमिया, स्ट्रेसमुळे थायरॉइड, स्ट्रेस इटसेल्फ, विटॅमिन बी 12 डेफिशियन्सी खूप इम्पॉर्टंट रिझन आहे, हेअर डाय पण एक रिझन आहे. आणि लोक जे आजकाल हेअर स्टायलिंग करतात तर त्यामध्ये हॉट आयन रॉड्स आणि आयनिंग करतात केसांना, तर त्यामध्ये केसांचे आयन डायसल्फाइड बॉन्ड्स ब्रेक होतात आणि त्यामुळे पण हेअर खूप ब्रिटल होतात. तर हे तर खूप इम्पॉर्टंट रिझन आहे. तर आता तर ते सोशल मीडियावर जे चालत राहतं की बो हे यूज करा, तर प्रॉब्लेम्स पहिले अनालाइज झाले पाहिजे, तुमचा प्रॉब्लेम शोधला गेला पाहिजे, तुमचा स्ट्रेसचं काही रिझन असेल ते बघितलं गेलं पाहिजे, तुम्ही डाएटमध्ये काय घेता व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन ते बघितलं गेलं पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमची ट्रीटमेंट राहील. राईट. प्लस तुमचं हेअर लॉस हे साधं आहे की पॅटर्न हेअर लॉस आहे? पॅटर्न हेअर लॉस हे हार्मोनच्या इन्फ्लुएन्स मधलं असतं, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. आणि साधं ट्रीटमेंट, साधं जसं एनिमियामुळे जे होतं, स्ट्रेसमुळे जे होतं, त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. तर हे फक्त डर्मॅटोलॉजिस्ट सांगू शकतो की तुम्हाला दोन्ही, तुम्हाला कुठलं हेअर लॉस आहे आणि त्याची काय ट्रीटमेंट आहे. सेकंड, तुम्ही काय करायला पाहिजे हे हेअर लॉस कमी कमी होण्यासाठी, ज्या आयन रिच फूड्स जसं तुम्ही पालक अँड ऑल ते सगळं तुम्ही इन्वॉल्व करायला पाहिजे, फायबर्स, विटॅमिन बी 12 ची फूड तुम्ही खायला पाहिजे, विटॅमिन बी 12 रिच आहे. आणि नॉन व्हेजिटेरियन्समध्ये विटॅमिन बी 12 ची डेफिशियन्सी कमी असते, व्हेजिटेरियन लोकांनी मग ती भरून काढायला पाहिजे. जर की नाही पॉसिबल तर मग त्यांनी विटॅमिन बी 12 सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे, हे खूप जरुरी आहे. प्लस प्रोटीन रिच डायट असलं पाहिजे, फायबर रिच डायट असलं पाहिजे, हे खूप जरुरी आहे. आणि काही सप्लिमेंट्स मध्ये आवळा खूप चांगलं एक हेल्पफुल असू शकतं, आवळ्याचं चूर्ण खूप बेनिफिशियल राहतं असं पाहिलेलं आहे. तुम्हाला कोणत्या टाईपचा हेअर लॉस आहे हे तुम्हाला डर्मॅटोलॉजिस्ट कडे जाऊनच कळेल आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्की नक्की डर्मॅटोलॉजिस्टला एकदा कन्सल्ट करायला पाहिजे.
0: बरोबर, अगदी बरोबर. मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे, उन्हाळ्यात त्वचेसंदर्भात सर्वाधिक परिणाम करणारे घटक कुठले आहेत? आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न माझा असा आहे की उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग याचा नेमका काय फरक आहे, आपण आमच्या श्रोत्यांना सांगावं.
1: हे बघा कसं आहे, आता ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये UVA UVB लाईट खूप स्ट्रॉंग असतात, तर त्यामुळे सनबर्न, टॅनिंग हे खूप कॉमनली होतात. फोटो डर्माटायटिस हे एक अगदीच कॉमन आहे. तर यासाठी काय करावं, तर स्कार्फ, सनस्क्रीन्स हे यूज करावे.
0: बरोबर.
1: प्लस उन्हामुळे आणि घामामुळे, कारण उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो, तर घामामुळे फंगल इन्फेक्शन आता खूप वाढतात. प्लस आता घामोळ्यांचं प्रमाण खूप वाढतं, त्याला आम्ही मिलेरिया असं म्हणतो. तर सुतीच कपडे प्रेफर करावे पेशंटनी, खूप जरुरी आहे. या सीझनमध्ये आम्ही पेशंटला सिंथेटिक क्लोथ अवॉइड करायला सांगतो स्ट्रिक्टली. हा, आणि बाहेर जाताना टॅल्कम पावडर्स यूज करावे, म्हणजे की जे घामोळ्यांचं प्रमाण आहे ते कमी राहील. आणि आम्ही प्रायव्हेट पार्ट्स मध्ये पण त्यांना पावडर्स यूज करायला सांगतो, जसे की अँटीफंगल काही पावडर्स असतात, तर त्यांनी मग गजकरणाचं पण प्रमाण थोडं कमी राहू शकतं, थोडस डिले होऊ शकतंय. बाकी तर जर की फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्यांना ट्रीटमेंटच घ्यावं लागेल.
0: यालाच जोडून दुसरा प्रश्न असा आहे की सध्या उन्हामुळे खूप गजकरणाचं प्रकरण वाढलेलं आहे, तर या संदर्भात आपण काय सांगाल एक त्वचा रोग तज्ञ म्हणून?
1: गजकरणाचं प्रमाण मी तुम्हाला पहिले पण सांगितलंय, गजकरणाचं प्रमाण यासाठी पण वाढलेलं आहे की लोक चुकीची ट्रीटमेंट करतात, स्वतःची स्वतः ट्रीटमेंट करतात, तर ते करू नका. रिंगवर्म फंगल इन्फेक्शन खूप कंटेजियस आहे, खूप वेगाने पसरत आहे, एका फॅमिलीमध्ये एकपेक्षा जास्त लोकांना होत आहे, तर त्या लोकांनी ट्रीटमेंट डर्मॅटोलॉजिस्ट कडनं पूर्ण कालावधीची करावी आणि स्वतः स्टिरॉइड, फोर्डम, डर्मी 5, रिंगोझोन, पॅन्डम असलं काही वापरू नये. अँटीफंगल ओरल आणि टॉपिकल, प्लस आणखी मला एक गोष्ट म्हणायची आहे की लोक जेव्हा समजा की माझ्या कुठल्या तरी फ्रेंडला आपल्या ट्रीटमेंट दिलेली असते आपण ती कॉपी करून घेऊन घेतो असं नसतं. काय आहे की त्या व्यक्तीला इट्राकोनाझोल चालत असेल, हार्डली हार्डली

0: फोर ड्रग्ज आहेत फंगल ट्रीटमेंटसाठी, आणि सगळ्यांना सगळे सूटच होतात असं नाही
1: असं
0: आहे. इट्राकोनाझोल ड्रगचे ड्रग इंटरॅक्शन्स खूप आहेत. तर असं पण होतं खूपदा की आमचे पण पेशंट ज्यांना ऑलरेडी ते दुसऱ्या ड्रग्जवर आहेत आणि कोणा त्यांना गजकरण होत आहे, तर ते आमचंच कुठेतरी बघितलेलं असतं प्रिस्क्रिप्शन आणि ते कॉपी करून ते तसंच्या तसं औषध बाय करून घेतात. असं कधीच करू नये, कारण ड्रग इंटरॅक्शन हा पण खूप एक महत्वाचा विषय आहे. तर औषध डर्मॅटॉलॉजिस्टला भेटूनच त्यांच्या कन्सल्टेशननीच घ्यावं.
1: बरोबर मॅडम, आता दुसऱ्या भागात पहिलं गीत पुन्हा एकदा तुमच्या आवडीचं आमच्या कृत्यांसाठी.
0: कुछ कुछ होता है

0: सध्या आपण संवाद करतोय डॉक्टर श्वेता मोहट पाटील यांच्याशी, ज्या सध्या महानगरपालिका अमरावती या ठिकाणी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत, आणि त्यांनी आपली सेवा नागपूर जीएमसी या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. मोर्शी या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपली सेवा दिली आहे. आणि गेल्या काही वर्षापासून शहरामध्ये आपली त्वचा आणि त्वचारोग संदर्भात आपली सेवा अमरावती शहरामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या त्या देत आहेत. तर डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न माझा असा आहे, घामोळे आणि घामासंदर्भात होणारी जी काही खाज आहे, यापासून आमच्या श्रोत्यांनी किंवा पेशंटनी स्वतःच्या बचावासाठी काय केले पाहिजे?
1: घामोळे आता छोट्या मुलांमध्ये तर खूप कॉमनच असतं, एकदम बिलकुल. हा, तर पहिले तर खूप सारे थी लेयर्स नाही घालावे, म्हणजे एक हार्डली लेयर. छोट्या मुलांना ते एक घालून देतात, मग त्याच्यावर अजून घालून देतात, तर असं करू नये. आणि घरातून बाहेर निघताना टॅल्कम पावडर्स वगैरे यूज करावे, एरी वातावरणात राहावं, आणि सुतीच कपडे घालावे, सिंथेटिक कपडे टाळावे. घामोळ्या अवॉइड करण्यासाठी हे करू शकतात. प्लस घामाशी संबंधित पेरिपोरायटिस, म्हणजे ज्याला म्हणतो आपण घाम गंडे, हे पण खूप कॉमन असतात, छोट्या मुलांमध्ये पण कॉमन असतात. तर समजा असं काही होत आहे तर तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवायला लागेल, बाकी तर तुम्ही हे अवॉइड करू शकता घरी, घरच्या घरी. आणि समजा की थोड्याच प्रमाणात होत आहे तर तुम्ही कॅलामाइन लोशन लावू शकता, त्यांनी पण तुम्हाला बेटर वाटेल.
0: अगदी बरोबर. साधारणपणे मॅडम 300 दिवस सूर्य आपल्याकडे नेहमी असतो, तर आपल्याला उन्हाळ्यात ऑइली आणि ड्राय स्किन असलेल्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे.
1: बघा, उन्हाळ्यात ऑइली स्किन लोकांचे ऑइल सिक्रिशन आणखी वाढून जात आहे, त्यांची स्किन आणखी ऑइली होते. तर त्या लोकांनी सॅलिसिलिक ऍसिड आणि ग्लायकोलिक ऍसिडचे फेस वॉशेस असतात ते वापरावे, आणि मग सनस्क्रीन्स 50 SPF वाले ऑइली स्किन टाईपचे जे सनस्क्रीन्स असतात ते त्यांनी युज करावे. मग जी ड्राय स्किन टाईप आहे त्यांनी जेंटल क्लेन्झर्स युज करावे, म्हणजे फेस वॉश खूप हार्श नसावे, आणि ड्राय स्किन टाईपचे वेगळे सनस्क्रीन्स असतात ते युज करावे. सनस्क्रीनच्या आधी मॉइश्चरायझर लावावं हे जरुरी आहे. दोन्ही स्किन टाइपचे मॉइश्चरायझर्स वेगळे वेगळे असतात.
0: मॅडम, आता सध्या उन्हाच्या दिवसामध्ये खूप आपण पाहतोय की स्विमिंग पूल मध्ये जाऊन आपण स्विमिंग करणारे लोक पाहतो, आणि काही लोकांना खूप जास्त घाम येते. मग या दरम्यान ओले कपडे आणि स्किन इन्फेक्शन याचा काय सहसंबंध आहे?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा. स्विमिंग पूल मध्ये क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं, तर त्यामुळे असे जे लोक जे स्विमिंग पूल युज करतात तर त्यांनी इमिजिएटली आफ्टर युझिंग शॉवर आंघोळ करायला पाहिजे, आणि त्यांनी स्विमिंग पूल मध्ये जाण्याच्या आधी त्यांनी सनस्क्रीन वापरायला पाहिजे, झिंक ऑक्साईड कंटेनिंग. बाहेर येतात तर ओल्या कपड्यांमध्ये जास्त ड्वेल नाही केलं पाहिजे, कारण ते सिंथेटिक कपडे घातलेले असतात त्यांनी, प्लस ते ओले पण असतात, है ना. तर हे अवॉइड केलं पाहिजे, लवकर क्लोथ चेंज केले पाहिजे, खूप जरुरी आहे. जास्त वेळ ओले कपडे घातल्याने फंगल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढतं, तर त्यामुळे ते कपडे चेंज झाले पाहिजे आणि वारंवार धुतले गेले पाहिजे स्वच्छ, खूप जरुरी आहे.
0: अगदी बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी आपण येऊन पोहोचलो आहे, तर दुसऱ्या भागात दुसरं गीत तुमच्या आवडीचं.

0: सध्या आपण डॉक्टर श्वेता पाटील मोहोड यांच्याशी बोलतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका अमरावती या ठिकाणी ते त्वचारोग तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत. मॅडम, कार्यक्रमात शेवटी कुठलेही किंवा कोणतेही लक्षणं दिसल्यास त्वचा रोग तज्ञांचा सल्ला तात्काळ घेतला पाहिजे आमच्या श्रोतांनी किंवा जे काही पेशंट आहे.
1: असे काही स्किन इश्यूज आहे की ज्यामध्ये तुम्ही तुरंतच डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. ते म्हणजे दोन तीन कंडिशन मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे नागिन म्हणजे हर्पीस झोस्टर. ज्या लोकांना प्रिव्हियस आयुष्यात कधी पण ज्यांना चिकन पॉक्स झालेला आहे म्हणजे की काजण्या झालेल्या आहेत त्यांना फ्युचर लाईफ मध्ये हर्पीस झोस्टर होऊ शकतो. कोणाला पण होऊ शकतो. हा, तर अशा कंडिशन मध्ये ज्यांना नागिन होते तर त्यांनी 72 तासाच्या ट्रीटमेंट सुरू करणं जरुरी आहे. पण नागिनच्या पेशंटला हे माहीत नसतं की त्याला नागिन झालेली आहे, कारण ते कातीन चावली किडा चावला तशा सारखंच दिसतं. तर हे पहिले माहीत होणं पण जरुरी आहे की नागिन कसं दिसतं. तर नागिन जनरली शरीराच्या एका भागाला असेल, म्हणजे लेफ्टला असेल तर ते राईटला नाही क्रॉस करणार. आणि यामध्ये खालची त्वचा लाल असते आणि त्यावर पाणी भरून फोडे असतात. ग्रुप मध्ये एक ग्रुप असू शकतो किंवा असे मल्टिपल पण असू शकतात आणि त्यामध्ये वेदना असतात.
0: अच्छा.
1: हा, खूप वेदना असतात. खूपदा वेदना पहिले येतात आणि नंतर फोडे येतात, आणि कधी कधी फोडे पहिले येतात आणि नंतर वेदना होतात. तर अशा पेशंटनी तुरंतच डर्मॅटोलॉजिस्टला दाखवावं, कारण ट्रीटमेंट 72 तासाच्या

0: आज सुरू होणं खूप जरुरी असतात. अँटीव्हायरल ड्रग्ज जे आहेत ते 72 तासाच्या आत दिल्या गेले पाहिजे अशा पेशंटला. सेकंड गोष्ट, जर की ते नाही दिल्या गेले किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर त्याचं पेन आयुष्यभर राहू शकते किंवा जास्त काळ टिकू शकते. तर त्यामुळे ट्रीटमेंट 72 तासाच्या आत घेणं खूप जरुरी आहे. मग आणि काही गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत, जसं कुठल्या ड्रगची तुम्हाला एलर्जी झाली आहे, तुम्ही काही कुठल्या डॉक्टरने दिलेला किंवा स्वतःहून काही घेतलेलं पण असतं खूपदा, पोट दुखायसाठी किंवा पातळ संडासाठी वगैरे लोक घेऊन घेतात. त्यानंतर जर की अंगावर काही पित्त येत आहे, काही रॅशेस येत आहे किंवा पाणी भरून फोड येत आहे, ते इमिजिएटली तुरंत डॉक्टरकडे दाखवलं गेलं पाहिजे. पित्त जेव्हा पेशंटला येतं तर ते खूप फेटल होऊ शकतं, म्हणजे त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. पित्त कुठल्याही गोष्टीच्या एलर्जीनी होऊ शकते, ते फूडच्या एलर्जीनी होऊ शकते, कुठल्या ड्रगच्या एलर्जीनी होऊ शकते किंवा फॉर नो रिझन पण होऊ शकतं. तर अशा पेशंट सोबत, म्हणजे ज्या पेशंटला असतं त्या पेशंटला एंजिओएडिमा सोबत असू शकतो. एंजिओएडिमा म्हणजे ओठांची सूजन किंवा प्रायव्हेट पार्ट्समध्ये सूजन किंवा डोळ्यावर सूजन. तर अशा पेशंटनी तुरंतच डर्मॅटोलॉजिस्टला दाखवणं खूप जरुरी आहे, कारण ते खूप जास्त फेटल होऊ शकतं, त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात, पेशंट शॉक मध्ये पण जाऊ शकतो.
1: मॅडम, अगदी शेवटचा प्रश्न, कुठलाही व्यक्ती असो, मग तुमचा श्रोत्या असो की कुठलाही साधारण व्यक्ती, वर्षभर स्वतःची त्वचा निरोगी, स्वच्छ आणि तजेलदार राखण्यासाठी आमच्या श्रोत्यांनी कोणते सोपे आणि व्यवहारिक, काय म्हणतात त्याला, त्याला सहज समजेल असं सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा, आणि सगळ्यांनी जे मी बोलते याच्याकडे खरंच लक्ष द्यावं. फोटो प्रोटेक्शन पैशानीच नाही होत, खूप कमी माफक दरात पण होतं. तर स्कार्फ, सनकोट, ग्लव्स खूप इम्पॉर्टंट आहे, है ना. प्लस स्किनला मॉइश्चराइज ठेवणं, एक सिंपल कॉस्ट फ्रेंडली मॉइश्चरायझर यूज करावं, सनस्क्रीन यूज करावं, स्कार्फ पण यूज करावं आणि सनस्क्रीन पण यूज करावं, दोन्ही यूज करावं. गुड डायट, हा, विथ लेस शुगर, शुगरचं प्रमाण कमी, असं खूप महत्वाचं आहे. एक्सरसाइज, मोस्टली योगा आणि मेडिटेशन, चांगली झोप, हायड्रेशन, हे जर की तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला खूप जास्त डर्मॅटोलॉजिस्ट कडे जायची गरज पडणार नाही. प्लस तुम्ही कमीत कमी साबणेचा वापर करावा, हप्त्यातून 2 वेळा मे बी, फक्त ज्या भागांना गरज आहे तिथे तिथे यूज केली तर इट्स ओके. आणि स्क्रब्स तुम्ही अवॉइड करावे, अंगाला घासतात जे लोक त्याची काही गरज नसते, आणि खूप ओव्हर युज ऑफ सोपची पण गरज नसते. मेडिकेटेड सोप्स टाळावेत, माइल्ड सोप्स वापरावेत, वीकली ट्वाइस.
1: खूप अतिशय योग्य शब्दामध्ये कमीत कमी वेळात अतिशय त्वचा संदर्भात खूप चांगलं मार्गदर्शन केलं, आपला वेळ आम्हाला दिला, आमच्या श्रोत्यांना दिला, मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार,
0: थँक्यू सो मच. आताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांची उन्हाळ्यातील त्वचारोग या विषयावर अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी, तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: आरोग्य संवाद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: 1.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.

0: जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांना सकाळचे 10:30 झाले आहेत. आता ऐकूया गीतगंगा या कार्यक्रमात मराठी संगीत.
2: गीत गंगा.

गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। श्रोत्यांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साधना सरगमी यांच्या स्वरात सौमित्र यांची गीतरचना, संगीत अशोक पत्की यांचं आहे।

श्रोत्यांनो, आशा भोसले यांच्या स्वरात आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत संगीत, सुधीर फडके यांचं आणि चित्रपट धाकटी सून.

लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी बालकवी ठोंबरे यांचं गीतरचना आपण ऐकलीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.

इरादा पक्का या चित्रपटातील गीत आपण ऐकलत जावेद अली यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांची शब्दरचना होती आणि संगीत निलेश मोहरीरी यांचं होतं. माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकता आहात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीतकार अरुण पौडवाल.

0: त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे। माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकलत। गायक स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा होता, गीतकार सुधीर मोगे तर संगीतकार अरुण पौडवाल। श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत।
1: गीतगंगा
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. संवादक आहेत नितीन भट आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू.

0: स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद
1: श्रोते हो, आजच्या फोन इन कार्यक्रम स्वर संवादचे संवादक आहेत नितीन भट, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
2: श्रोते हो, भाषा हे मानवी विचार भावना आणि माहिती व्यक्त करण्याचं माध्यम आहे. तर संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे भाषेच्या वापरातून होणारी माहितीची देवाणघेवाण. भाषा म्हणजे आपण वापरत असलेले शब्द आणि व्याकरण, तर भाषण म्हणजे ती भाषा किती स्पष्टपणे आणि आवाजाच्या योग्य चढ उतारासह बोलली जाते हे होय. संवाद म्हणजे काय? तर बोलणं, लिहिणं, देहबोली यांचा समावेश असलेली कृती. भाषा हे केवळ एक साधन आहे, तर संवाद ही त्या साधनाद्वारे संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. खरं तर भाषा ही संवादाकरता जन्माला आलेली आहे. आता त्यातून विसंवाद घडतात किंवा घडवले जातात हा भाग वेगळा. समाजाला एकत्र ठेवणं, माहितीची देवाणघेवाण, मतं मांडणं आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भाषा आणि संवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर भाषा हे साधन आहे, तर संवाद हे उद्दिष्ट, बरोबर ना, जे माणसाला समाजात परस्परांशी जोडतं. मित्र हो, असाच तुम्हाला आम्हाला जोडणारा कार्यक्रम, आपला संवाद घडवून आणणारा कार्यक्रम म्हणजे आपला फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. आपण फोन करता आपल्या पसंतीची, आपल्या आवडीच्या गाण्यांची फरमाईश करता आणि ती गाणी आम्ही आपल्याला ऐकवतो. पण मंडळी, खरा या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ना, तो आहे आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा. कारण माणसा माणसात संवाद होत राहणं गरजेचं आहे, बरोबर ना. चला तर मग आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि बघूया पहिला संवाद साधणारी व्यक्ती कोण आहे, पहिला फोन कोणाचा आहे.
3: हा, अमरावती आकाशवाणी बोलतोय.
2: हो हो, अमरावती आकाशवाणी बोलतोय. स्वरसंवाद कार्यक्रम, आपण कोण बोलताय?
3: माझं नाव आयोग कदम आहे, मी साईनगर अमरावतीहून बोलतोय.
2: आयोग कदम, आयोग काय म्हणता, कसे आहात तुम्ही?
3: मी मस्त मजेत.
2: बर, काय करता काय मग आयोग आपण?
3: मी सध्या स्टुडंट आहे, बीसीए सेकंड इयर.
2: बर बर, आणि गाणे पण ऐकता?
3: हो, मला गाणे म्हणण्याचं आणि गाणे ऐकण्याचं म्हणजे शौक आहे.
2: क्या बात, कुठले गाणे ऐकता तुम्ही? कुठले गाणे ऐकता आणि कुठले म्हणता, असा दोन्ही दुहेरी प्रश्न आहे माझा.
3: मला हिंदी आणि मराठी दोन्ही पण गाणे आवडतात आणि दोघांना पण मी म्हणतो, कराओके, सिंगिंग, ड्युएल.
2: बर बर बर, एखादं गाण्याचा मुखडा आम्हाला जर तुम्ही ऐकवू शकलात तर.
3: हो, एक मराठी गाणं आहे माझं आवडतं,
2: मराठी गाण्याचा मुखडा ऐकवा आम्हाला.
3: सांग कधी कळणार तुला भाव मा...

0: नाजना रे फुला दला।
1: क्या बात है अयोग, हे गाणं खूप जुन्या सिनेमातलं माहिती आहे ना तुम्हाला? रमेश देव त्या सिनेमामध्ये होते, अशा सिनेमातलं हे गाणं आहे.
0: हो हो
1: चला, छान वाटलं. तुमचं वय किती आहे अयोग?
0: हाँ, माझं वय 19 आहे।
1: क्या बात आहे. आणि तुम्ही जुनी गाणी ऐकता, मराठी जुनी गाणी? छान छान छान,
0: हो,
1: क्या बात आहे. छान आनंद वाटला मला. मग आज कुठलं गाणं ऐकायचंय?
0: आज मला हेच गाणं ऐकत होत।
1: बर, सांग कधी कळणार तुला. क्या बात आहे अयोग, खूप छान वाटलं. तुमची गाण्याची फरमाइश पण खूप छान आहे. तर चला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत,
0: म्हटलं
1: सांग कधी कळणार तुला.

0: हॅलो, स्वरसंवाद
1: आकाशवाणी अमरावती केंद्र।
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, कोण बोलताय आपण?
1: नमस्कार सर,
0: नमस्कार।
1: नकळगण नवी वस्ती बदनाराव की हिम्मतराव श्रंगारे बोलतो का तुमच्याशी?
0: क्या बात है हिम्मतराव जी, तुमचे बरेचदा फोन लागतात हो आमच्याकडे। छान।
1: हा सर, वेद भारतीवर भी लागत होते सर।
0: बर बर, आणि तुमच्या फरमाईशी छान असतात, आम्ही तुमच्या फरमाईशी पूर्ण करतो, तुम्हाला गाणी ऐकवतो,
1: हा
0: है ना?
1: सर,
0: आणि आता मला वाटतं की तुमच्याबद्दल बरंच आमच्या श्रोत्यांना पण माहिती झालेली आहे, तुमचे फोन बरेचदा लागतात त्यामुळे, है ना?
1: हो सर, मी मजदुरीचं काम करतो सर बडनेरा अमरावतीला।
0: बडनेरा आणि अमरावतीला। पण मग
1: हो
0: आता उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये फार त्रासदायक होत असेल ते, तर मग कसं करता, काय काळजी घेता नेमकी?
1: उन्हामध्ये सर काम करायचं असलं तर कानाला दुपट्टा बांधून आणि निंबू सरबत पन्हा याचा वापर करतो सर। आणि ताक वगैरे घेतो, लस्सी वगैरे पितो,
0: अरे वा,
1: पाणी भरपूर
0: बरोबर
1: घ्यायचं
0: आहे
1: सर।
0: बरोबर आहे, म्हणजे आपलं शरीर हायड्रेटेड राहावं, डिहायड्रेट होऊ नये, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये,
1: हो
0: म्हणून
1: सर,
0: याकरता सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि ती तुम्ही घेता। आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं काम करता त्यामध्ये भरपूर घाम जातो, है ना?
1: हो सर,
0: आणि त्यामुळे मग पाण्याची गरज फार असते शरीराला।
1: हो
0: तर
1: सर।
0: छान वाटलं हिम्मतराव तुमच्याशी बोलताना। आणि कुठलं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला?
1: चित्रपटात सर चोर मचाए शोर, ले जाएंगे ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। हे गीत आएगा तो सर।
0: वा वा, हिम्मतराव तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूयात।
1: धन्यवाद सर, नमस्कार।
0: नमस्कार।

0: हेलो सुरसंवाद,
1: नमस्कार सर,
0: नमस्कार। कोण बोलताय सर?
1: आंदुरून
0: आपण
1: बोल रहा है, विष्णु लिखार। हाँ,
0: विष्णू लिखर। विष्णू जी कुठून बोलताय आपण?
1: मी चांदूर रेल्वेवरून।
0: बरं बरं
1: आपण
0: बरं,
1: कोण आहे सर?
0: मी नितीन भट बोलतोय। हो,
1: हाँ, मागे फोन लागला होता माझा।
0: आणि
1: धन्यवाद।
0: काय उद्योग करता आपण?
1: माझा स्टेशनरीचं दुकान आहे।
0: बरं,
1: मला एवढा नाद आहे रेडिओचा का सकाळपासून रेडिओ चालूच राहते माझ्या दुकानात, रात्री चालूच आहे।
0: नाही आणि काय असतं, हाताला काम
1: हा,
0: सुरू असतं आणि कानाने आपण
1: आमचं
0: रेडिओ ऐकत असतो, बरोबर ना?
1: मनोरंजन होते, सर्व माहिती मिळते।
0: माहिती
1: हा
0: मिळते,
1: हा
0: बातम्या ऐकायला
1: टी व्ही
0: मिळतात, छान,
1: टी व्ही म्हणजे काय, सर्व बसून राहा लागते त्यासमोर।
0: बरोबर आहे। नाही तसे पण टीव्ही बघण्याची गोष्ट आहे, रेडिओ ऐकण्याची गोष्ट असल्यामुळे तुम्ही तुमचं काम करू शकता आणि रेडिओ ऐकू शकता,
1: मनोरंजन होते,
0: मनोरंजन होत आहे।
1: गिरेक नसली तर आपलं करमणूक होऊन जाते।
0: बरोबर
1: हा
0: बरोबर, क्या
1: हा
0: बात आहे। बरं, आता पण
1: आणि
0: मग
1: हा
0: शाळेच्या आता विद्यार्थ्यांची खरेदी सुरू झाली आहे, पुस्तकांची
1: हा
0: वह्यांची।
1: हो, दुकानात गर्दी आहे, उन्हामुळे कमी राहते दुपारची गर्दी।
0: बरोबर।
1: हा हा
0: आणि मग शाळेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं पण असतात का तुमच्याकडे?
1: नाही, आपलं स्टेशनरीचं दुकान आहे ते, सर्व
0: स्टेशनरीचं दुकान।
1: पत्रंगी आयटम सर्वच राहते आपलं।
0: बरोबर बरोबर,
1: नेहरू शाळेसमोर दुकान आहे माझं।
0: बरं बरं, छान वाटलं तुमच्याशी बोलताना विष्णूजी। आणि कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: मला गिरफ्तार पिक्चर तो द्या,
0: बरं,
1: ते धूप में निकला ना करो रूप की रानी, गोरा रंग काला पड़ जाए।
0: गोरा। आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार छान फरमाइश दिली तुम्ही ना।
1: एक गीत ऐकणारे आहे, विष्णू लिखार आहे, मंगला लिखार आहे,
0: हा हा,
1: हुसेन लिखार आहे,
0: बर,
1: ते दीपक महाजन आहे खारेदाने वाले, प्रकाश पवार आहे, विक्की पाचघर पाचघरे आहे, यशवंत घाटोळ आहे, सर्व मित्रमंडळी आहे माझे।
0: चला, तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींसाठी, थोडस उन्हातच का होईना पण, धूप मे निकला न करो रूप किराणी, हे गाणं तुमच्यासाठी।
1: उन्हे निघाले पाहिजे लोकांचा, नाही ऊन लागून जाईल।
0: बरोबर, त्या म्हणजे आणि हा सल्ला आपणच दिला पाहिजे, बरोबर ना?
1: हा धन्यवाद।
0: चला विष्णूजी, धन्यवाद, धन्यवाद फोन केल्याबद्दल।

0: हेलो स्वर संवाद,
1: हेलो, आकाशवाणी अमरावती सर.
0: आकाशवाणी अमरावती. आपण कोण बोलताय?
1: मी सोनगावहून राजू प्रल्हादराव पोटे बोलतो. सर, संवादला लागला फोन.
0: हो, स्वर संवादला लागला. आणि कुठलं गावाचं नाव काय सांगितलं तुम्ही राजूजी?
1: माझं गाव सोनगाव, तालुका अंजनगाव, सुर्जे, जिल्हा अमरावती.
0: कसे आहात तुम्ही?
1: आम्ही ठीक आहे. माझं ते नवीन घर बांधणे चालू आहे.
0: बर,
1: घरात आम्ही आहे. बऱ्याच वेळा प्रयत्न करू आलो फोन लागासाठी. आता
0: बर,
1: मला खूप आनंद झाला फोन लागल्याबद्दल.
0: क्या बात है. छान छान, अभिनंदन तुमचं फोन लागल्याबद्दल. कारण फार कमी फोन लागतो, इतक्या जणांचे फोन येत असतात आम्हाला की
1: माझ्या
0: मग.
1: जीवनात पहिल्यांदा फोन लागला हा.
0: अरे वा, मग त्याच्याकरता तर विशेष अभिनंदन केलं पाहिजे तुमचं.
1: तुमचं फोन.
0: राजूजी, तुम्ही नवीन घर बांधताय आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, मग पाण्याचं कसं करता? घराला टाकायला पाणी लागतं जे बांधकामावर,
1: आमच्याकडे बोर आहे, बोर मारलेला आम्ही.
0: आणि व्यवस्थित पाणी येतो बोरचं?
1: हो, बोरला पाणी भरपूर आहे.
0: आज कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? चला, तुमचा पहिलाच फोन लागलाय आणि तुम्हाला तुमची पहिली फरमाइश आहे, तर कुठली
1: हो.
0: तुमची फरमाइश पूर्ण करायची आम्ही?
1: अरे, संसार संसार मधलं सुरेश वाटकर, अनुराधा पौडवाल.
0: बर बर बर. आणि काय शब्द आहेत त्याचे?

0: आपल्याला कार्य अशी.
1: खूप खूप धन्यवाद तुमचे राजीवजी, तुम्ही आम्हाला फोन
0: केला. माझे मित्र आहेत दोघ तिघे कामावर,
1: त्यांची पण नावं सांगा मला.
0: त्यांची नाव सांगतो, अमोल खोब्रागडे, मंगेश खोब्रागडे, निक्की खोब्रागडे. माझी पत्नी आहे वर्षा पोटे, मुलगी रक्षा पोटे, मुलगा ओम पोटे.
1: चला राजीवजी, तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळींसाठी अरे संसार संसार चित्रपटातलं हे गीत राजा ललकारी ऐकूयात.

0: हेलो, स्वर संवाद कार्यक्रम।
1: नमस्ते सर।
0: नमस्कार, कौन बोलता है सर अपन?
1: हाँ, मी उत्तम सर आवरून गिलासकर बोलत आहे सर।
0: अच्छा उत्तम सर, म्हणजे बडनेराजवळ।
1: हा बडनेरा जवळ
0: बरं बरं
1: मागच्या शुक्रवारला कसं मी आमच्या गावचे नानी सर जलखरे आहे ना,
0: बरं
1: त्यांच्याकडून हे नाव ऐकलं होतं
0: बरं
1: आणि कार्यक्रम आहे स्वर संवाद
0: बरं, पण
1: आणि
0: तुम्ही ऐकता का नाही स्वर
1: मॅडम।
0: संवाद कार्यक्रम?
1: हा ऐकतो सर, मी स्वर संवाद ऐकतो,
0: बरं,
1: हॅलो कमाईस ऐकतो, गीत गंगा ऐकतो
0: अच्छा। आणि
1: आणि
0: आमच्या अमरावती आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला?
1: अमरावती आकाशवाणीचे सर मी आतापर्यंत समजा स्वर संवादच ऐकतो।
0: बरोबर, आमच्याकडे मुलाखतींवर आधारित नमस्कार अमरावती कार्यक्रम असतो, महिलांकरता विशेष नारी विश्व कार्यक्रम असतो।
1: हो, नाही सर आज कुठे राहा, मागच्या मंगळवारला मी कॉल केला पण कॉल काही लागलेला नाही।
0: नाही चला, ठीक आहे, आज तुमचा फोन लागला त्याबद्दल तुमचं अभिनंदन। आणि
1: हा
0: विलासजी, तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
1: हॅलो
0: हा हा
1: सरजी,
0: हा
1: तर तुमच्या आवडीचं जे गीत असल
0: बरं,
1: समजा ते पण लावू शकता सरजी तुम्ही।
0: क्या बात आहे। चला तर तुमच्या करता विलासराव, तुमच्या परिवाराकरता, मित्रांकरता आणि तुमच्या करता हे गीत आमच्या आवडीचं तुम्हाला नक्की आवडेल। आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल।
1: हा तुम्हाला पण सर खूप खूप माझ्या
0: धन्यवाद आणि नमस्कार। नमस्कार।
1: धन्यवाद।

0: नमस्कार, स्वस्वर कार्यक्रम।
1: हो स्वर संवाद कोण बोलताय?
0: हा नमस्कार सर, नमस्कार। आम्ही वाशिम जिल्हा तालुका मंगरुळपीर बोलतो, गोपाल हिवराळे।
1: बर बर, गोपालजी काय करता आपण?
0: आपण कोण बोलता म्हटलं?
1: मी नितीन भट बोलतोय।
0: हा भट सर, नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार नमस्कार।
0: हा मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी ब्लाइंड आहे, टोटली ब्लाइंड आहे।
1: बर बर,
0: माझं डीएड जे आहे ते अमरावतीला झालं आहे, म्हणजे राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था जी आहे की नाही, बारडे रोडवर
1: अमरावतीची। बरोबर बरोबर।
0: तिथेच मी डीएड केला कोकण सरांकडे।
1: आणि गोपालजी सामाजिक सेवा करता म्हणजे काय करता मग नेमकं तुम्ही?
0: मी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून माझे जे अंध बांधव आहेत, मित्र दिव्यांग,
1: बर,
0: त्यांच्यापर्यंत राशन पोहोचवतो, स्कॉलरशिपची माहिती सांगतो,
1: बर,
0: दहावी बारावीला जे रायटर लागतात ते कसे मिळवायचे, अभ्यास कसा करायचा, आधुनिक जे मुलं आहेत आमचे ब्लाइंड मित्र त्यांना गाईड।
1: मला खरं सांगू, मला का कौतुक काय वाटतंय गोपालजी, की खास करून जे अगदी डोळस असलेले लोक सुद्धा जे काम करत नाहीत की नाही ते काम तुम्ही करताय, या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतोय। तर गोपालजी खूप खूप अभिनंदन तुमच्या या कामासाठी, आमच्या शुभेच्छा पण। आणि कुठलं गाणं तुम्हाला ऐकायचंय?
0: माझ्या आवडीचं गीत आहे सैनिक हो भी, गीत आपल्याला स्वरसमाजच्या माध्यमातून स्वतःला ऐकायचं, मला पण ऐकायचं आहे।
1: तुमच्या आवडीचं गोपालजी आणि तुमच्या परिवाराकरता हे गीत आम्ही सादर करतो आहोत, आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल।
0: नमस्कार,
1: धन्यवाद, नमस्कार।
2: भारतीय नागरिकाचा

0: हेलो
1: हेलो स्वरसंवाद
0: नमस्कार सर।
1: नमस्कार, कोण बोलताय आपण?
0: मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून सिद्धार्थ गोंडाने बोलतो सर।
1: काय करता सिद्धार्थजी आपण?
0: तसं तर सर मी एक प्रायव्हेट जॉब करतो इथं ऑफिसेस मध्ये, आणि यासोबतच आणि आकाशवाणीचे कार्यक्रम सुद्धा ऐकत असतो सर्व देशभरातील
1: आमच्या
0: विविध
1: आकाशवाणी अमरावती आकाशवाणीचे कुठले कार्यक्रम आवडतात तुम्हाला?
0: जास्त करून सर विशेष करून हा कार्यक्रम सर्वाधिक जास्त मी ऐकत असतो,
1: हा हा
0: आणि कुटुंबातले लोक सकाळी जे काही कार्यक्रम सुरुवात होते आपले 6 साडे 6 वाजता असून
1: बर बर
0: ते गीत वगैरे काहीतरी कार्यक्रम काही मुलासाठी वगैरे
1: हा
0: सर्वच कार्यक्रम छान आहे आणि भरपूर अशी माहिती मिळते आकाशवाणीच्या माध्यमातून, आणि ते सर्व कार्यक्रम आम्ही ऐकत असतो सर।
1: बर बर बर क्या बात आहे, कारण आम्ही ना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करतो, ते माहितीपूर्ण असतात, त्यात मुलाखती असतात, तुमच्या आवडीची गाणी पण असतात, आता स्वरसंवाद सारखा कार्यक्रम पण फार लोकप्रिय झालेला आहे, खूप आता तुम्ही मोठ्या संख्येने आम्हाला फोन करता, गाणी ऐकता, है ना?
0: बिलकुल सर, कारण की विशेष म्हणजे देशभरातील विविध राज्यातील आणि अनेक जिल्ह्यातून श्रोते लांब लांब अंतरावरून फोन करतात आणि आपल्या गीताची आवड कळवितात आणि आम्हाला सुद्धा आनंद

0: वाटतं की त्यांच्याशी संवाद असताना, आकाशवाणीशी सुरू असताना असं वाटतं की आमच्यासोबत सुद्धा त्यांचा संवाद सुरू आहे. त्यांच्या भावना सुद्धा आम्हाला माहीत पडतात आणि ते जे प्रतिक्रिया देतात तर ते ऐकून आम्हाला अतिशय आनंद होतो.
1: क्या बात है. आणि तुम्हाला आनंद होतो, आम्हाला पण आनंद होतो. तुमच्याशी बोलणं होतं, छान गप्पा होतात तुमच्याशी, है ना.
0: बिलकुल.
1: आणि वेगळे विषय कळतात. तर खूप खूप धन्यवाद. आणि चला, कुठलं गाणं ऐकवायचंय तुम्हाला आज?
0: आज सर मला करण अर्जुन या चित्रपटातील जाती हूं मैं जल्दी है क्या, हा तर हे गीत ऐकायचं होतं सर आम्हाला.
1: वा वा वा. तर चला, तुमच्या आवडीचं करण अर्जुन या चित्रपटातलं हे गीत आम्ही तुम्हाला ऐकवतो आहोत. आणि फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सर.

0: हेलो, स्वर संवाद कार्यक्रम।
1: नमस्कार सर जी। नमस्कार,
0: कौन बोलता है? अपन
1: सुरेश गुजर, मुक्काम कोली, पुनर्वसन, तालुका बाबुड़गांव, जिला
0: यवतमाळ। यवतमाळ उन कसा है सुरेश जी?
1: सर जी का आता तर 43-44 पर्यंत आहे।
0: काय काळजी घेता घराच्या बाहेर निघताना?
1: आता उन्हाच काळजी म्हणजे आता तिकडून आल्यानंतर घरात थांबले, कामावरून आल्यानंतर बाहेर न निघले।
0: बर, आणि काय काम करता आपण?
1: आपण विहीर बांधायच्या कामावर जात असतो सकाळी।
0: अरे वा, क्या बात है।
1: उन्हाच्या अगोदर घरी।
0: पण मग आता असं होतं, विहीर बांधण्याचं काम जे तुम्ही म्हणताय की विहिरीला पाणी फार खोल लागतं वगैरे, असं काही होत असतं का त्यामध्ये?
1: हो, आता ते विहीर खणतात शेतकरी।
0: बरोबर,
1: ते बांधावं लागते।
0: बरोबर बरोबर। चला सुरेजी, कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
1: आता एक प्रल्हाद शिंदेनं गायलेलं लोकगीत आहे।
0: चला, खूप छान वाटलं सुरेशजी तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात फोन करून। तर तुमच्या आवडीचं हे गीत ऐकवत आहोत आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल।
1: माझी पत्नी आहे देवीबाई गुजर।
0: बरं, त्यांच्याकरता पण हे गाणं आम्ही ऐकतो।

0: तर श्रोते हो, हा होता आजचा स्वरसंवाद कार्यक्रम. तर असंच आम्हाला फोन करत रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीची गाणी आणि आमचा फोन नंबर टिपून घ्या. आमचा फोन नंबर आहे 0721-299-1038. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 0721-299-1038. मंडळी, तेव्हा या नंबरवरून आमच्याशी संवाद साधा आणि आपली आवडती गाणी देखील ऐका. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो, तुम्हाला माहिती आहे, दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. तेव्हाच आणि याच वेळेत आम्हाला कॉल करा. स्वरसंवाद कार्यक्रमाचं प्रसारण कधी होतं तेही आपल्याला माहिती आहे, तरी सांगून ठेवतो, शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. तेव्हा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या आणि तुमच्या आमच्यातलं हे प्रेमाचं नातं अधिक वृद्धिंगत करा, अधिक फुलवा. आणि आता आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वरसंवाद. आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाचे संवादक आणि निर्मिती होती नितीन भट यांची. तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे.
1: फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.
2: स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब हे संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण

0: त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात.

0: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला
0: कामाला नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ती गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युअली असं आपण म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला या संबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, मग तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाहीतर मग घरी येऊन माझा मार खायचा. हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं पाहिजे,
0: तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून
1: होता आलं पाहिजे.
0: तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा

0: ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे. सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर, दोन मुलं असतील तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे, एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं, म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत, आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो,
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला, तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील, तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे, आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील, दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानाने त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे, आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगर मध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला, मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते, ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी, एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं, त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: घरातली कामं करण्यातच
0: त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे, त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाही. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही, हा काही ठोकळेबाज नाही आहे, काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल, पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडस अधिक
1: घरात लक्ष
0: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येते की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडस त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी, म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच, तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगर मध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तिथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत, ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरतीये की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल

0: फॅसिलिटीज असतात म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण, कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कोणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनी कॉलनी मध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही. त्यांना बरेचदा डे केअर मध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये, आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअर मध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल, कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतेही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं
1: नक्कीच,
0: हे दोन्ही मध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्ही मध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल ह्याच्यावरच येत आहेत. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सिलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सिलर कडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलर कडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी
1: बिघडलं,
0: आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव मॅप आहे. लव मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या

0: बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय, तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याचं रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: डेव्हलप करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून, काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात, तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिस मधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली, मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो, मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे, ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का, हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू, त्याने तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा दुखावला की तो दुखावला
0: की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये 5:1 असा रेशो असला पाहिजे. कशाचा? तर 5 वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही 5 वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम, आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत, तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का?
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं, पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद असं म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना, चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची
0: पद्धत वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई

0: ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं ही इथिक्सच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: म्हणजे फक्त समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती. आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं
1: तुमचा प्रश्न कसा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं, तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही, तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण, समवेदना किंवा सहवेदना, तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माइल इन अदर शूज, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय आहे, मला हेच आवडत नाही तुझं, आणि तू नेहमी सगळी कामं टाळाटाळ करते, उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, व तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे, तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी. आणि स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स, जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे, तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम, तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती ती लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाहीये, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे. आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही, आपण अजून तिला थांबवू शकतो. आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणजे ते एकत्र असो की विभक्त, की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणतेतरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं, दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं, हा हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, मग कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल,
1: अडचणींना कसे
0: सामोरे गेले, ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे, तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला, आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे, एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं, एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे. किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्या मध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल, तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा. बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या, आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं

0: एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन, आपण आणि आपलं, हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये वापरले गेले पाहिजे,
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही. ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही आमची मानसी, ही म्हणजे ही माझ्या आईची सून आहे, किंवा असं न म्हणता ही मानसी, ही आमची मानसी.
1: हा, असं म्हटलं,
0: असं म्हटलं तर त्यातनं खूप फरक पडतो.
1: चालेल,
0: अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपल्या, आपली जी भारतीय संस्कृती आहे, तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे, वसुधैव कुटुंबकम. आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात, मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच, शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींना तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजारात सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिरात

येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिक आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामा बरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंजर पासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा धुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामा बरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्या गात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या

आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजाने आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण

पाच फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. मंडा मामा कुंडात दोर बादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंड छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भू कैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंटा आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येई. भीमाशंकर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर, तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी 2 कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदि गुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडस खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँड वर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना

मेकअप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा एमटीडीसीच्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर पीएचडी संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. एमटीडीसीहून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगलवाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईस पैस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची. चला मुलांनो, हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारवून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगत पंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगत पंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची निरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्ग स्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे

चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा, कारण तिथे जाऊन कायमच कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोहोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत, नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची, त्यामुळे जेवताना सगळेच 2 घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामानं आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे, मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं. लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बरं तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. श्रोत्यांना दुपारचा 1 वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर. बस कुछ ही पलों के बाद

0: सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रति किलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल. मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे. परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले. या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते हैं एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा

अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी 1980 MBBS ची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचार शास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपट्टी कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNG च्या दरात 2 रुपये वाढ. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आँख बंद की भाई आँख खोली।
1: किसने?
0: मैंने?
1: नहीं तो।

0: नहीं है कोई धंधा
1: जानकी।

0: 1.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNG

0: दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA नं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुँच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: हा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाही, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिली आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकिटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं.

0: त्यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज आज आपल्यातून निघून गेला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यात हडपसर इथं एका रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवल्याप्रकरणी नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मे दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं आज वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. IPL क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
4: दोनों ही तरफ बड़े अच्छे से एडजस्ट करती है
5: और सच
4: में हर महिला, मेरे ख्याल से भारत की हर महिला का यही किरदार होता है.
5: और परिवार का अगर हमें साथ मिलता है ना तो हम यानी हमेशा खुश रहते हैं, क्योंकि हमें डर नहीं होता है कि अरे हमारा क्या होगा. हम अकेले नहीं है, हमारे साथ कोई तो है ना.
4: ये आपने 100% सही बात कही कि जैसे हम अपने लेडीज जो भी कर पाती हैं, जैसे शायद आप ये जॉब कर पा रही हैं, ये भी आपके परिवार की स्वेच्छा से ही आप और उनके मोटिवेशन से ही शायद आप इधर तक पहुंचे. Am I right?
5: बिल्कुल सही कहा आपने. उनके बिना ये कल्पना ही नहीं हो सकती कि उनके सपोर्ट के बिना हम महिलाएं आगे नहीं बढ़ सकती. बहुत संबल मिलता है जब परिवार का साथ होता है हमें.
4: बिल्कुल, हर महिला को खासतौर पर पति का सपोर्ट मिल जाए तो पत्नियां बहुत कुछ कर सकती है.
5: जी, बहुत सही बात आपने कही और आपकी बात सुनकर बहुत सारे लोग प्रेरित भी होंगे कि अगर हम अपने घर की महिलाओं को सपोर्ट करेंगे तो हमारी महिलाएं भी, हमारे घर की जो परिवार की महिलाएं हैं, वो बहुत आगे बढ़ेगी.
4: बिल्कुल सही कहा, सुना लीजिए आपने. जी,
5: बहुत अच्छा लगा आपसे बातें करके. और वर्षा जी, बताइए आपके पसंद का कौन सा गीत आप सुनना चाहती हैं?
4: जी, पसंद के गीत तो बहुत सारे हैं, लेकिन फिलहाल मैं ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो, ये पर्दा हटा दो, जरा

0: 5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. शुभ संध्या. ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली असून तो प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट करात राज्य शासनानं कपात केली असून आता 18% % कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA नं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेश पत्र दिली जातील. कांद्याला प्रतिकिलो 12.35 रुपये हमी भाव देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: अंधेरे का इशारा समझो, अब तेरा दिल का जलाना होगा।
1: तुम बड़े हो।

0: और सरकार उनके लिए संवेदनशील है। आज नई दिल्ली में संवाददाता सम्मेलन में श्री प्रधान ने कहा कि राष्ट्रीय परीक्षा एजेंसी एनटीए ने मेडिकल में प्रवेश के लिए नीट यूजी 2026 परीक्षा दोबारा 21 जून को आयोजित करने की घोषणा की है। शिक्षा मंत्री ने कहा कि वर्तमान में ओएमआर मोड में आयोजित होने वाली नीट यूजी परीक्षा अगले वर्ष से कंप्यूटर आधारित यानी सीबीटी माध्यम से होगी। पश्चिम बंगाल सरकार ने आरजी कर मेडिकल कॉलेज मामले में 3 आईपीएस अधिकारियों को निलंबित कर दिया है। कोलकाता पुलिस के पूर्व आयुक्त विनीत गोयल, पूर्व उपायुक्त इंदिरा मुखर्जी और अभिषेक गुप्ता को आज कर्तव्य में लापरवाही बरतने, पीड़िता के माता पिता को रिश्वत देने और सरकारी अनुमति के बिना मीडिया ब्रीफिंग आयोजित करने के आरोप में निलंबित किया। मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने मीडिया को बताया कि उनके खिलाफ विभागीय जाँच कराई जाएगी। सर्वोच्च न्यायालय ने आज से ईंधन बचाने के लिए कई उपायों की घोषणा की है। इनमें अलग अलग दिनों में वर्चुअल सुनवाई, न्यायाधीशों की कार पूलिंग और 50% रजिस्ट्री कर्मचारियों के लिए वर्क फ्रॉम होम की व्यवस्था शामिल है। थाईलैंड ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के पुरुष सिंगल्स क्वार्टर फाइनल में लक्ष्य सेन का मुकाबला थाईलैंड के कुनलालौद विदिदसन से हो रहा है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार। 2023-24 साठी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम। ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी। नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित। आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता। आता सविस्तर बातम्या। जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रति लिटर झाला आहे। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली। पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। येत्या 5 वर्षात राज्याला बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली।
2: जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केल्या एका वर्षात 5 लाख घर देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड।
1: सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर अकोला जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे। वर्ष 2023-24 साठीचे पुरस्कार आज सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर विभाग राज्यात तिसरा आहे तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर प्रथम आणि अमरावती विभाग द्वितीय क्रमांकावर आहे। राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यानं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक मिळवला असून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका तृतीय क्रमांकावर आहे। त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट गृहसंकुल गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली। त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संस्थेनं केलंय। दरम्यान विद्यार्थी हे शासनाचं

धन्य असून त्यांच्याप्रती शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय. नीट परीक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 14 जून रोजी मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून त्याच

5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जून पासून mahatet.in या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती संदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉक्टर नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थात IIMC मध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 5 जून रोजी होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे किंवा अमरावतीतल्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे. एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील. प्रवेशासाठी CET परीक्षा अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रासह पुणे आणि मुंबई इथंही आयोजित करण्यात येईल. भंडारा तसंच नागपूर जिल्ह्यातील सूर नदीलगत असलेल्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीकरता आकस्मिक पाणी मागणी करण्यात आल्यानं पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून आज दुपारी 4 वाजता 25 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. नदी काठावरील गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सद्यस्थितीत धरणातील पाणी पातळी 314.95 मीटर असून धरणाचा जिवंत साठा 66.88 इतका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामनगर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांच्या साठ्यावर धाड टाकली. या कारवाईत 37 संशयित बियाण्यांची पाकिटं, सीलिंग मशीन आणि कोरी पाकिटं, 35,437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून 26 मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवलाय. पुढील काही दिवसात दक्षिण भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्रात 5 जून पर्यंत गोवा मार्गे मान्सून दाखल होऊन 7 जून पर्यंत पुण्यासह काही भागात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून 19 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय. तर आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अमरावती जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस सह हा जिल्हा सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ वर्धा इथं 44.5 तर अकोला इथं 44.4 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.4 तर बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे. नागपुरात आगामी 2 तासात वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज मध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 सामन्याला सुरुवात होईल. बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळखेड हे शेगाव तालुक्यातील स्वगणना करणारं पहिलं गाव ठरलं असून एकाच दिवसात 20 कुटुंबांची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जनगणना मोहिमेला वेग मिळाला असून डिजिटल साक्षरतेचं आदर्श उदाहरण या गावानं निर्माण केलंय. उद्या अर्थात 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12

रुपये 35 पैसे किलो दराने कांद्याची खरेदी सुरू करणार. 2023-24 साठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम, ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजंसरा अग्रणी. नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाही हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण मध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटी ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीए मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसापूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जून पासून mahateet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: ऑनलाइन अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले। हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे। ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 67 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले। MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं। व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं। त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले। डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी बांधून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला। पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली। हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले। कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं। देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले। यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली। देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले। गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या। त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिम कार्ड तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले। महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले। लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे। हवामान। येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा

सुटण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकत आहात.
1: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:02 झाले आहेत. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
5: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी। देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी यूएई सोबत करार। अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण। कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही। आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे। स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रति लिटर दराने मिळेल। मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 7% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी।
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं। विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेश पत्र दिली जातील। परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं। नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली।
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी देर निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए। 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा।
0: एनटीए मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे। 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत। नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती। या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे। या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते। या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली। ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली। शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी

व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना

आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला. यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी युएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.